0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमिसीच्या घड्याळात दुपारची ठीक 12:30 वाजली आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग,
1: मीडियम वेव 819 किलोहर्ट्ज़ वरील हे आहे रेडिओ मॉरिशसचे प्रसारण केंद्र। श्रुती रसिकहो नमस्कार। दुपारचे ठीक 12 वाजले आहेत। यावेळी जेवणाची वेळ आहे, तेव्हा आनंदी मनाने जेवण घ्या आणि आमच्या कार्यक्रमाकडेही तुम्ही अवश्य लक्ष द्या। तर प्रस्तावनेत विलंब न लावता आनंदी मनाने चला या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया एका गौर गणेश भक्ती गाण्याने।

ऋषिका श्रुत्यानो या सुंदर नमन गाण्यानंतर चला कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत ऋतु हिरवा या गीत संग्रहातून घेतलेले हे शीर्षक गाणं अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या सुरील आवाजात.

श्रुती रसिको हो तुमचे जीवन सुरू असेल तर प्रत्येक घासासोबत हा सुरेल कार्यक्रमही मनापासून एन्जॉय करा. ऐकूया पुढचं गाणं, आभाळाचं दान मावे ना हातात. पांढर चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत या क्षणी चला ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या सुमधुर आवाजात.

रसिक श्रोत्यांनो, आपलं जीवन ही एक सुंदर मैफळ आहे. काही क्षण आनंदाचे, काही संघर्षाचे, तर काही आठवणींचे. प्रत्येक क्षण स्वीकारून पुढे चालत राहणे हाच जीवनाचा खरा सूर. ऐकूया सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांच्या गोड आवाजातलं हे पुढे.

मंडळी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संगीताची साथ लाभली तर प्रवास अधिक सुंदर होतो, म्हणून मनात आशेचा सूर, ओठांवर हसू आणि प्रत्येक दिवस जगण्याची नवी उमेद ठेवूया, कारण सुंदर जीवनही एक सुंदर सुरावटीसारखंच असतं. मनापासून अनुभवलं की त्याची गोरी वाढत जाते.

Rizika Shrutyanu. एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक 12:30 वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम गाव सुटणा. या पुढील गाण्याने गायक कलाकार आहेत गणेश शिंदे, प्रतीक लाड, ऋतुजा शिंदे.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, दुपारच्या या वेळेला आपल्या मनावरही आनंदाची एक सुंदर सावली पडू दे आणि सुरांचा हा प्रवास असाच चालू राहू द्या. ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर मी नाचते, मी डोलते.

0: नौडामा जनाव साचा चित्रपटातले हे गाणं आपण ऐकत होता. अनुराधा पौडवाल, सचिन पिलगावकर यांच्या सुमधुर आवाजात. तेव्हा रसिकहो या गाण्यानंतर सादर करीत आहोत नाग देशपांडे यांची ही रचना अमय दाते यांच्या गोर आवाजातली.
1: तू हळूच येशी चंद्रा माझ्या माग, भयभीत अशी मी कुणीच नाही जाग. हे पाठी माग तुझंच हसर बिंब, हे पाठी माग तुझंच हसर बिंब, आणि समोर माझी पिशी सावली लांब, आणि समोर माझी पिशी सावली लांब. मी अधीर झाले घरी निघाले जाया, मी अधीर झाले घरी निघाले जाया. ही गार ठली रे कोमल माझी काया, हे माघा मधल ही व थरकते अंग, हे माघा मधल ही व थरकते अंग, हुर हुर वाटते कुणीच नाही संग. पण हसतो का तू मनात आलं पाप, पण हसतो का तू मनात आलं पाप. मी नवती नारी बघ सुटला थरकाप, अन नको सहासू चंद्रा माझ्या माग, अन नको सहासू चंद्रा माझ्या माग, भयभीत अशी मी कुणीच नाही जागं.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाचं शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही सैरथी या चित्रपट गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या आणि आम्हाला इथेच अनुमती द्या. याच कार्यक्रमात उद्या आमची भेट होईलच, तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाच्या आरंभी आज आणि पूर्ण कार्यक्रम विशेषतः गणपतीमय असणार आहे, भक्तिमय असणार आहे, कारण आज संकष्ट चतुर्थी आहे. तुम्हा सगळ्यांना यानिमित्ताने मंगलमय शुभेच्छा. कार्यक्रमाच्या आरंभी हर्षवर्धन आणि दुहिता यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया गणनायका.

रसिक मंडू, काही दिवसातच गणेश चतुर्थी हा सण सुद्धा साजरा होणार आहे. यानिमित्ताने, चतुर्थीच्या निमित्ताने आज आनंद भारती यांची सुमधुर आवाजात ऐकूया श्री गणेश नमनमाला.

रसिकमणी हो कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा EMT वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. संकष चतुर्थीच्या निमित्ताने आज विशेषतः राजयोग दुरी यांच्या समुद्र आवाजात ऐकूया नाचे गौरी नंदना.

रसिक मनुहो काही क्षणात हा भक्तिमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तू ओल गणेश भक्तगणसाठी सचिन पिलगावकर आणि आदर्श शिंदे यांचे समुद्र आवाजात ऐकूया दम दम दमरू. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि